0: खोरे न्यूजी सिली गोटी मतोंवा दं खोरे जेंचन रोला मतोंवा चोरा तोने खोरे मतोंवा खोरे तुंगा सामयेवा जीशा जे गचेंबोरे
1: जीजी नांची जेंजे जेसोंला सुंजु हुने रोला दे याता यारा शियोसोल तीनियन रोला शातु युवा शाजे गेने सेदे देन याता दिन दियन जो यू खोयो के